क्या बीरी पयाता आ रही ना पकड़ीते ये सही ते ची वाई वाका ये तो हुआ ते माते एक वी माए करो माए ते पो O ki wai rua mai rā ki o koutou mo ka puna e tūne. He koro, he tāpou. Nau i whakae kia waiata hia te waiata nei. E kui e reko, anei tō waiata. Wai wai, takahia.